0: झाली ताकत झुमी ताकत आली ताकत जमी ताकत झाला अंग ताकत झोके ताकत आली गेलं ताकत नाक ताकत झुमी ताकत नाक नाक झुमी ताकत नाक नाक झुमी ताकत नाक नाक झम तारी ता झग झाली ता झन झाले कोकू झाली दाखवून झाली गेले ताली झम तारी ता झग झाली ता झन झाले कोकू झाली दाखवून झाली गेले झम तारी झग झाली झग नाक ताक ताजन ताजन ताजन ताज झम तारी झग झाली झाले झाले कोकू ताजन ताजम ताजन ताक ताक धंग करदम कळ झग करदम ताक धंग करदम
1: पाखा नारंगी की पाका पाता चूचा रंगी चाला जैसे मस्त शराबी हालत रंग बिरंगी।